न जाय सुन सहज मह रहो समाय मन मध्य जानै जे कोय जो बोलै सो आपै होय जोत मंत्र मन